പറഞ്ഞേ സജരവ പറഞ്ഞേ പറഞ്ഞേ എസ്എംഎ ട്വൽഗാർ ഔസേബ चार हजार बुढ़ा ले टन्ने हाले खाम यो पाली बुढ़ा का बेपार राम से क्या हो।